BFP Skurka Video Karikram Mabani Sunoli Behani Bato Bitadini Same Binagasa Shruta Hamir Sanga Sami Aile Das Basagalagi Chaminit Baki Rekusa Rabishabni Purple Monoranjan Azagudin Masi Rakutu Karikram Mind Jokari Saknu Bagasa Shruta Rahami next week Piripini Pitini so is a Monoranjan Barbara Tapala Goraunini Tura Sati Chanti Zade Ailikulagi Bani Mitu Yit Bani Raknini Su Baiguni Rekusa Kihar Singh Limbuko Awas Mind गर्नलाई मिठो गीत पनि र आजको बाँकी पल तपाईको शुभ रहोस् यो विकेन्ड राम्रोसँग बिताउनु होला म सुनिए पनि आई विल बी साइनिंग अफ फर नाउ नमस्ते बाय बाय